0: ಬೀತೆ
1: ಕ್ಯಾಶ್ ಬಿಟ್ಟ ಲೀಲಿತೆ
0: ಎನ್ಸೆಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಕಿಲ್ಲಿತೆ
2: ಜಹಿಯಾ ಫೇನ್ ಜಹಾ ಫೇನ್ ಪ್ಯಾಕ್ ಖರೀದ ಕರಿ ಓಪೀಸ್ ಪ್ರತಿಶತ ಕಮ್ ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ ತಕ್ ಎನ್ಸೆಲ್ ಆಪ್ ಮೇ ಕ್ಲೇಮ್ ಕರಿ
1: ಕ್ಯಾಶ್ ಬಿಟ್ಟ ಲೀಲಿತೆ ಕ್ಯಾಶ್ ಬಿಟ್ಟ ಲೀಲಿತೆ
2: ಎನ್ಸೆಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಕಿಲ್ಲಿತೆ ಶರ್ತ್ ಲಾಗೂ ಹುಯಿ ಎನ್ಸೆಲ್ ನೇಪಾಲ್ ಕೆ ಲಗ್
3: ए भन्देखि सबै कुरा पाउने रहेछ लु भन् त भाउ के पाउँछ त्यहाँ
4: ए त्यहाँ त्यहाँ त नलका मोटर ढक तराजु घरमा लाउने कलर सबै पाइन्छ
1: ए एभ्रीलाको कुरा गरेको हो त्यो त मलाई पनि थाहा छ त्यहाँ त ग्यास ग्यास चुला नलका सामान किला काँटा सबै पाइन्छ नि
5: त्यति मात्र होइन त्यहाँ त जस्मिन प्यान्ट घर वायरिङका लागि इलेक्ट्रिकका सामानहरू पनि पाइन्छ
3: भन्दै सबै कुरा पाउने रहेछ
6: टिकापुरमा रहेको एकमात्र नापतल सामग्रीको आधिकारिक विक्रेता एभ्रिला ट्रेडर्स
7: विशेष ढक तराजु डिजिटल तराजु तथा घर निर्माण र भान्साका लागि चाहिने सम्पूर्ण सामग्रीको लागि सम्झनै पर्ने एकमात्र ठाउँ एभ्रिला ट्रेडर्स
8: पुरानो ट्रिनिटी स्कुल भएको भवन टिकापुर
6: प्रोप्राइटर पुष्पराज देवकोटा सम्पर्क फोन नम्बर 98484463 र 98164602004
9: समुन्नत समाजका लागि समावेशी आवाज सामुदायिक रेडियो टिकापुर एफएम 101 मेगाहर्ज